सुप्रभात श्रोते हो, हे विविध भारती चे मुंबई केंद्र आहे FM 102.8 वर ऑन न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 16 वैशाख शके 1948 त्यानुसार 6 मे 2026 सकाळचे 5:55 आणि 50 सेकंड झाले आहेत. आमची आजची पहिली सभा सुरू होत आहे.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. बातम्या. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणी वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. टेक वारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आता सविस्तर बातम्या. उसाची FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2,000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करण्यासही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील असंही वैष्णव यांनी सांगितलं. आदिवासी विकास विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक शाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक अर्थात कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणी वाढ करण्यास काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचं शिक्षण गतिमान होणार आहे. राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी 1972-73 पासून आश्रमशाळा समूह योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत सध्या स्वयंसेवी संस्थांकडून 556 अनुदानित आश्रमशाळा चालवल्या जातात. सोलापूर इथं नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून पदवी स्तरावरचे प्रत्येकी 6 प्रवेश क्षमता असणारे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास देखील काल मान्यता देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचं नाव बदलून ते शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था सोलापूर करण्यात आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजाभवानी मंदिर संस्थांमार्फत चालवण्यात येणारं श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता हे महाविद्यालय श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर या नावानं ओळखलं जाईल. मुंबईत मंत्रालयात काल आयोजित टेक वारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सेवा या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य संपर्क व्यवस्थापन भागीदार नलिन बन्सल यांनी मार्गदर्शन केलं. वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्वीकारणं अत्यावश्यक असून देशात अजूनही डिजिटल प्रणालीपासून दूर असलेल्या मोठ्या वर्गाला तंत्रज्ञान समजावून सांगणं, बद्दल विश्वास निर्माण करणं आणि त्यांच्यापर्यंत

सेवा पोहोचवणं ही मोठी जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. टेकवारी 2 प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत काल डिजिटल युगातील डाटा सुरक्षेच्या महत्वावर सर्व न्यायालयातील वकील खुशबू जैन यांनी मार्गदर्शन केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक डाटाचं महत्व वाढलं आहे. सायबर गुन्हे, डिजिटल अटक, फसवणूक तसंच डाटा लीकच्या घटनांमुळे आजच्या डिजिटल युगात डाटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत प्रस्तावित नवीन व्याघ्र मार्गिकेच्या नियोजनात स्थानिक नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे असे निर्देश कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. या संदर्भात काल कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यातील 50 अधिक गावांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिकांना प्रक्रियेत सामावून घेणं आणि त्यांच्याशी सल्लामसलत करणं हे प्रशासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू अर्थात H5N1 प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत असून कुक्कुटपालन व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या 4 अंदाजे 93,000 अधिक कोंबड्या 800,000 जास्त अंडी आणि सुमारे 21 पशुखाद्य नष्ट करण्यात आलं आहे. प्रशासनानं बाधित परिसरात निर्बंध लागू केले असून कुक्कुट उत्पादनांची वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाचे सुमारे 50 कर्मचारी आणि विशेष पथकं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. 16 जनगणनेच्या अंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 66,193 नागरिकांनी स्वगणना केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी दिली आहे. नागरिकांनी SE.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून 15 पर्यंत स्वगणना पूर्ण करून या प्रक्रियेत सक्रियपणे सहभाग घ्यावा असं अंडुडी यांनी केलं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत नाशिक जिल्ह्यात 2,792 रुग्णांना सुमारे 23 अधिक रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही योजना गंभीर आजारांनी ग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असून जिल्ह्यात तिची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं काल ठाण्यात 1,40,00,000 बनावट विदेशी मद्यासह 1,65,00,000 मुद्देमाल जप्त केला. औषधांच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस तयार करून परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली. ठाण्यातील आरसी पाटील टोलनाका ते माजीवाडा रोड दरम्यान बनावट विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे भरारी पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. राज्यात अंधश्रद्धा जादूटोणा यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा लागू आहे. मात्र त्यासाठी जनजागृती करणं आवश्यक असून या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या कायद्याच्या जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेत शाळा आणि विद्यालयात विविध उपक्रम राबवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. हिंगोली जिल्ह्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला असला तळत पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भिजलेल्या

हळदीला कमी भाव मिळण्याची शक्यता असून यात शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. गडचिरोली शहरातही काल वादळी वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये एफआरपी देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळ निर्णय. टेकवारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. आणि ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सकाळच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास मंजुरी. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करतील. व्हिएतनामचे राष्ट्रपती काल त्याच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्यासोबत व्हिएतनाम सरकारचे अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि व्यापारी शिष्टमंडळही आहे. यावर्षी एप्रिलमध्ये व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर तो लाम यांचा हा भारताचा पहिलाच राजकीय दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यातील चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात तो लाम यांची भेट घेणार आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सद्वारे आयोजित 56वं सप्रू हाऊस व्याख्यान देखील तो लाम देतील. पंतप्रधान मोदी यांच्या 2016 व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी स्तरावर संबंध दृढ करण्यास सहमती देण्यात आली होती. या घटनेच्या 10व्या वर्धापनदिनी तो लाम भारत भेटीवर आले आहेत ही विशेष बाब आहे. नेत्यांमधील या संवादामुळे आधीच मजबूत असलेल्या द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळेल, तसंच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले होतील अशी अपेक्षा आहे. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळमधील तिरुवनंतपुरम इथं सुरू होणार आहे. या 2 दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणे, कार्यालयात महिलांचा सहभाग वाढवणे आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत, विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. उसाचा FRP 10 रुपये वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. यात संशोधन, उत्पादकता वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा सुरू राहील, असंही वैष्णव यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं SME, बिगर SME आणि विमान कंपन्यांसाठी विनातारण कर्ज योजनेलाही मान्यता दिली. तसंच गुजरातमध्ये आणखी 2 सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करायलाही केंद्र सरकारनं काल मंजुरी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपनं पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक

निरीक्षक असतील. आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनीसह निरीक्षक असतील. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या टीव्हीके पक्षाचे नेते विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDFमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. पुदुचेरी विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत काल आमदार ए नमसिवयम यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही पी रामलिंगम, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीला उपस्थित होते. भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक आणि निर्णायक विजय मिळवल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या काल कोलकाता इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपनं निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयुक्तांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तुडवले असाही आरोप त्यांनी केला. तृणमूल पक्षाचा पराभव लोकांनी केला नसून हा पराभव एका षडयंत्रामुळे झाला आहे, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. अशा प्रकारची विधानं करताना संयम बाळगण्याचं आवाहन भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे. ही विधानं चिंताजनक आहेत. देशात सत्तेचं हस्तांतरण हे नेहमीच शांततामय मार्गानं होत आलं आहे असं पात्रा यांनी स्पष्ट केलं असून हा केवळ भाजपवर झालेला हल्ला नाही तर लोकशाहीवर आणि संविधानावर हा हल्ला झाला आहे असं पात्रा यांनी म्हटलं आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीबाबत ममता बॅनर्जी यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं निराधार आणि खोटे असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत. मतमोजणी सुरू असताना CCTV कॅमेरे बंद करण्यात आले होते, आरोपही स्पष्टपणे नाकारण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याबाबत लोकांमध्ये वाढता उत्साह दिसून येत आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं एका खासगी ऑटो समिट आणि पुरस्कार 2026 कार्यक्रमात गडकरी काल बोलत होते. जीवाश्म इंधनाला सर्वोत्तम पर्याय ठरू शकणाऱ्या घटकांचा वापर करण्यासाठी आणि लोकांमध्ये त्याचा प्रसार करण्यासाठी व्यापक संशोधन केलं जात आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली. शेतकऱ्यांची भूमिका आता केवळ अन्न उत्पादक आणि शेती करणारे इतकीच मर्यादित राहिलेली नाही तर आता ते ऊर्जा निर्माते, डांबर उत्पादक आणि हायड्रोजन निर्माते झाले आहेत असंही गडकरी यांनी सांगितलं. चीनमधील हुनान प्रांतात एका फटाक्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर 61 जण जखमी झाले आहेत. शिनुआ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा स्फोट शुक्रवारी संध्याकाळी गुंडू टाउनशिपमधील एका कंपनीत झाला. स्फोटानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास सुरू आहे. उझबेकिस्तानमधील ताशकंद इथं सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षाखालील आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धा 2026 भारताचे युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. काल या दोन्ही गटांमध्ये भारताच्या खेळाडूंनी अनेक विजय नोंदवले. IPL क्रिकेटमध्ये काल चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. नाबाद 87 धावांची खेळी करून संजू सॅमसन सामनावीर ठरला. सामना आज संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं बिहार आणि पश्चिम बंगालमधील काही भागात विजांसह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली असून नारिंगी बावटा जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास मंजुरी. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या ममता बॅनर्जी यांचा नकार. बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. आणि
चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर फिल्म की होती है एक कहानी और एक कहानी की भी होती है अपनी ही एक कहानी. मूवी माइलस्टोन, हिंदी फिल्म जगत की कुछ अद्वितीय फिल्मों की दास्तां, पद्मश्री भावना सोमैया के साथ 15 फरवरी 2026 से हर इतवार दोपहर 1 बजे FM रेनबो 107.1 FM पर मूवी माइलस्टोन.

0: हाउसिंग सेंसर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे.

वेगाच्या वेडानं पाखरू गडप होतं. एका चुकीमुळे आयुष्य दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आईबाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कोई अगर गीत आपको याद आ रहा हो.
2: फिल्म में गीत था, दिलीप साहब और मुझ पे फिल्म आया गया था, कैसी हसीन ये बहारों की रात.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर होत असलेल्या हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांबाबत निवडणूक आयोगानं कडक निर्देश जारी केले आहेत. हिंसाचारात सहभागी असलेल्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील विविध भागातून हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना निवडणुकीनंतर होणाऱ्या हिंसाचारादरम्यान कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान कोलकात्यातील न्यूटाऊन परिसरात काल एका भाजप कार्यकर्त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी निषेध आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदार गटाच्या नेतेपदाच्या निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांची केंद्रीय सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आसाममध्ये मंत्री जे पी नड्डा यांची केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची केंद्रीय सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीनं खिळेमुक्त झाड वेदनामुक्त निसर्ग ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत जवळपास 150 झाडांना खिळे आणि तारांपासून मुक्त करण्यात आलं. ज्या नागरिकांनी अथवा जाहिरातदारांनी झाडांवर खिळे, बोर्ड आणि केबल्स लावले असतील त्या 7 दिवसांच्या आत काढून घ्याव्यात, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा मनपा प्रशासनानं दिला आहे. नाशिकमधील श्री काळाराम मंदिराच्या कळसावर 21 फुटी धर्मध्वजाचं आज संध्याकाळी अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे ध्वजारोहण होणार आहे.

0: नंतर सोरामकुंड इथं श्री रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीनं गोदावरी आरती होणार आहे. नाशिक इथं आज उद्योग कुंभ आणि गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या वतीनं आयोजित या परिषदेमध्ये 15 ते 20 हजार कोटी रुपयांचे करार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप होणार असून यावेळी विविध सामंजस्य करार होणार आहेत. कोल्हापूर इथल्या राजर्षी शाहू छत्रपती महाराज जन्मस्थळ संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वाघनखांचं प्रदर्शन 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाला मिळणारा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं या प्रदर्शनाच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ही ऐतिहासिक वाघनखं 3 वर्षांच्या मुदतीसाठी करारावर भारतात आणण्यात आली आहेत. भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार झोडपून काढलं. कालचा सर्वात जास्त पाऊस हा तुमसर मोहाडी तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं कापणीला आलेलं धान भुईसपाट झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल केलेल्या कारवाईत बनावट विदेशी मद्यांची तस्करी करणाऱ्या 2 जणांना अटक केली आहे. विभागानं त्यांच्याकडून 1,40,00,000 रुपयांच्या बनावट विदेशी मद्यासह 1,65,00,000 मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली. अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 47व्या राष्ट्रीय कबड्डी कुस्ती खो खो आणि बास्केटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून 8 मे पर्यंत पुण्यात बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धा होणार आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 10 राज्यातील विविध विद्युत कंपन्यांचे पुरुष आणि महिला गटातील तब्बल 41 संघांचे सुमारे 538 खेळाडू सहभागी होत आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या 6वीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्य शिक्षण मंडळानं मंजुरी दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. काल झालेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून 2री, 3री आणि 4थी सोबतच 6वीचाही नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्सची होईल. हैदराबाद इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.
1: नमक का गाढ़ा घोल बन जाएगा. लेकिन अब तक तो ऐसा नहीं हुआ.
2: वाह, बड़ा अच्छा प्रश्न किया आपने विमलेश जी. यही तो कमाल है प्रकृति का. दरअसल होता यह है कि कुछ नमक समुद्री जीव उपयोग कर लेते हैं, जैसे कोरल, और कुछ नमक समुद्र की तलहटी में ही रह जाता
1: जी.
2: है, तभी तो समुद्र में नमक की मात्रा में संतुलन बना रहता है.
1: जी सचमुच अद्भुत है प्रकृति. इस संतुलन को आंकड़ों में ऐसे समझना चाहिए कि औसतन समुद्र के पानी में 3.5% नमक होता है, यानी 1 लीटर पानी में लगभग 35 ग्राम नमक.
2: ये तो बड़ी रोचक जानकारी विमलेश जी.
1: जी.
2: तो श्रोताओं, अब ये भी जानिए, श्रृंखला में आज की चर्चा हम यहीं पर करते हैं समाप्त. आशा है कि आपको आज की जानकारी जरूर पसंद आई होगी. तो आइए अब सुनते हैं आज का प्रश्न.
1: प्रश्न है, समुद्र के पानी में नमक किन किन स्रोतों से आता है? प्रश्न एक बार फिर से सुन लीजिए.
2: समुद्र के पानी में नमक किन किन स्रोतों से आता है? 8800440559 है हमारा IBRS नंबर, और audio@cieet.nic.in है हमारे ई मेल का पता. आप इन पतों पर अपने संदेश और प्रश्नों के उत्तर भेज सकते हैं. और हाँ, इंस्टा, फेसबुक, एक्स और लिंक्डइन पर भी आप CIET NCERT को फॉलो कर सकते हैं. अब बारी है आज के शैक्षिक कार्यक्रमों की. तो हमारा पहला कार्यक्रम है द स्मार्ट मंकी.
1: कक्षा 2 की अंग्रेजी की पाठ्य पुस्तक के एक पाठ पर आधारित इस कार्यक्रम में रोचक ढंग से एक बंदर की मजेदार गतिविधियों के बारे में बताते हुए पर्यावरण को स्वच्छ रखने का संदेश दिया गया है, और विशेषकर कूड़े के समुचित निपटान की चर्चा की गई है.
3: One day, Anju and Farida went to the market. Anju bought a bag and Farida bought a water bottle. Later, they went to a shop and bought a packet of ground nuts and a bottle of juice. They felt tired

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा। भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे। नवीन विधानसभा स्थापन झाली असल्याचे संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे। मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे। या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। आसामात मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला। नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील। नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं। आसाममध्ये रालोआने 126 पैकी 102 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे। विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची निरीक्षक म्हणून तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी भाजपाने निरीक्षक नेमले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील। येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। तमिळनाडूमध्ये विधानसभा

0: निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली. राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी ही माहिती दिली.
1: TVK has got 108 seats. So clearly the people of Tamil Nadu want a formation to be headed by the TVK. And it's now incumbent upon the TVK to put together a workable majority. And they have reached out to the Congress party formally. They have written a letter. And that letter has been taken into cognizance. And unanimously the Congress party has decided to support a government headed by the TVK. So we are only aiding and assisting the TVK to put together a secular and stable government in Tamil Nadu. How they will get the other numbers is really up to them, because as they have reached out to us, I'm sure they are reaching out to other political parties.
0: मात्र द्रमुकने याबाबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDFमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पुदुचेरीमध्ये AINRCचे एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मित्रपक्ष भाजपाचे 4 आमदार निवडून आले आहेत. ए नमस्सिवायम यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना आजपासून कार्यालयात न येण्यास सांगण्यात आलं आहे. लोकभवन आणि राज्याचे मुख्य सचिव दुष्यंत नरियाला यांच्या सूचनेनुसार सर्व विभागांच्या सचिवांनी हे तोंडी आदेश दिले आहेत. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हे आदेश लागू असतील. तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारच्या प्रशासनातल्या अनेक सल्लागारांनी पदभार सोडला. यात अल्पन बंडोपाध्याय, हरेकृष्ण द्विवेदी, मनोज पंत आणि अभिरूप सरकार यांचा समावेश आहे. कोणत्याही विभागातून एकही कागदपत्र किंवा फाईल बाहेर जाता कामा नये असे निर्देशही राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होत आहे. या चर्चेनंतर दोन्ही नेते संयुक्त निवेदन देणार आहेत. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मजबूत परकीय चलनसाठा, स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मूडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत हा एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे. भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून 108 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले असून US वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून 100 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. दर कमी झाले असले तरीही जागतिक बाजारपेठेत अजूनही तेलाचा तुटवडा जाणवत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळची राजधानी तिरुवनंतपुरम इथं सुरू होणार आहे. या 2 दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणं, कारभारात महिलांचा सहभाग वाढवणं आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत, विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. वेव्स डॉक बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्स डॉक बाजार

माहितीपट अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्यांना सहयोग, मार्गदर्शन, बाजारपेठेतला प्रवेश आणि जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. वेव्ज डॉक बाजारमधील व्ह्यूइंग रूम आणि वर्क इन प्रोग्रेस लॅबसाठी प्रवेश आता खुले झाले आहेत. इच्छुक निर्माते येत्या 15 मे पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. युक्रेनच्या पूर्व भागात काल रात्री रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनच्या 27 नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेननं दिलेल्या युद्धबंदीच्या प्रस्तावाच्या काही तास आधीच हे हल्ले करण्यात आले आहेत. रशिया हल्ले थांबवण्याच्या ऐवजी ते वाढवत असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री एड्रिल सायबिहा यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या झापोरझिया भागात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 12 जणांचा तर कारास्ट्रोव आणि पोल्टावा भागातही काही जणांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं तातडीनं युद्धबंदी करून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयसीसीने पुरुष गटाची नवीन T20 सांघिक क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारत अव्वलस्थानी कायम आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने 275 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. इंग्लंड 262 गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 258 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्ज बरोबर होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 155 धावा केल्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्जनं केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 षटकातच पूर्ण केलं. हवामान. हिमाचल प्रदेशात तसंच राजस्थानात अनेक ठिकाणी काल वादळी पाऊस झाला. मध्य प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांना तसंच बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये काही भागात भारतीय हवामान विभागानं विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, कोकण आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हाउसिंग सेंसर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध। भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मुडीचा अहवाल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा। पश्चिम बंगाल आसाम केरळ तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी। आणि ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं निधन। NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। अर्थविभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं। येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल। हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल। त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल। ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय। पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही। राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील। हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल। सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल। विविध विद्यापीठं जिल्हा परिषद शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील। मजबूत परकीय चलनसाठा स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मूडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे। गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे। जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे। भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली। ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून $108 प्रति बॅरल झाले असून US वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून $100 प्रति बॅरल झाले आहेत। संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम कायद्याचं राज्य शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्याबरोबर आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली।

0: या चर्चेनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात ते बोलत होते. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एका महिन्याच्या आत राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो, असं मोदी म्हणाले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले,
1: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है. 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं. हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का वियतनाम में एक्सेस बढ़ेगा. हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई.
0: यावेळी डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल, असं मोदी म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे. नवीन विधानसभा स्थापन झाली असल्याचं संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे. मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे. या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आसामात मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या TVK पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील, अशी माहिती पक्षानं दिली. राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी TVKला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी ही माहिती दिली. मात्र द्रमुकनं याबाबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDFमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पुदुचेरीमध्ये NRCचे एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. वेव्ज डॉग बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्ज डॉग बाजार हे माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्यांना सहयोग, मार्गदर्शन, बाजारपेठेतला प्रवेश आणि जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातल्या दसरा चौकात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं अभिवादनाचा कार्यक्रम झाला. ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं आज सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. माधव पवार यांचे हे शुभ शकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापूर

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। अर्थविभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं। येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे। या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपत्ती यांची नेमणूक झाली आहे। वेंपत्ती प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं आज सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं। ते 71 वर्षांचे होते। गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते। माधव पवार यांचे हे शुभ शकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागतगीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता। ठाणे जिल्हा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं सुमारे 21.5 लाख रुपये किमतीचा अवैध गांजा जप्त केला आणि संबंधित 3 जणांना अटक केली। त्यांच्याजवळून 107.5 किलो वजनाचा गांजा, त्यांचे मोबाईल फोन आणि रोकड जप्त केली आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 941 अंकांची वाढ झाली आणि तो 77,959 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 298 अंकांची वाढ नोंदवत 24,331 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, FM 102.8 और न्यूज ऑन AIR इस ऐप पर। आइए सुनते हैं अगला कार्यक्रम, छाया गीत।

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: शहरासोबत सामंजस्य करार. औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार MIDCला देण्याचा राज्य सरकारचा विचार. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे. अर्थविभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील.
0: भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना निवेदन देताना ते बोलत होते. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 1 महिन्याच्या आत तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि व्हिजन ओशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रातही दोन्ही देशांचा दृष्टिकोन समान आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले.
3: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है. 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं. हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच MOU से अब भारत की दवाइयों का व्हिएतनाम में एक्सेस बढ़ेगा. हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट ITGA को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई.
2: यावेळी शहरी व्यवस्थापन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं एकसमान चौकट तयार करण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिका आणि हो ची मिन शहराची पालिका यांच्या सामंजस्य करार करण्यात आला. भारतीय द्राक्षांची निर्यात आता व्हिएतनाममध्ये होणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. उद्या ते मुंबई दौऱ्यावर आहेत.
0: राज्यातल्या महापालिका क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, पथदीप या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या वाढत्या तक्रारी येत आहेत. यामुळे औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार MIDCला देण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. ते आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. MIDC हा कर गोळा करून पायाभूत सुविधा पुरवेल, यासाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ST नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. भारतातली द्राक्ष व्हिएतनामला निर्यात होणार. मुंबई महापालिकेचा हो ची मिन

ज्यादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। यानुसार काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। मुंबई सरकारच्या काळापासून सुरू असलेली शासकीय कर्मचाऱ्यांसाठीची हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। ही परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावावर लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी

0: न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सीबीएफसी अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशिशेखर वेंपती यांची नेमणूक झाली आहे. वेंपती यांनी यापूर्वी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. अकोला जिल्ह्यात चांदणी इथं 60 वर्षाच्या वृद्धानं 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे आई वडील शेतमजुरीत बाहेर गेले असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीनं सलग 3 ते 4 दिवस अत्याचार केले असा आरोप आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना 7:30 वाजता सुरू होईल. यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस झाला. कोकणात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उद्या पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे. कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना उद्यापर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. उद्या संध्याकाळनंतर कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तसंच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. भारतातली द्राक्ष व्हिएतनामला निर्यात होणार. मुंबई महापालिकेचा हो ची मिन शहरासोबत सामंजस्य करार. औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार MIDCला देण्याचा राज्य सरकारचा विचार. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ये विविध भारती का मुंबई केंद्र है, FM 102.8 और न्यूज ऑन AIR इस ऐप पर. आइए सुनते हैं अगला कार्यक्रम जय माला.
2: सुन रहे थे लीजिए सुनिए अब अगला गीत. कार्यक्रम की शुरुआत करते हुए हीरोज फिल्म से सोनू निगम और कविता कृष्णमूर्ति की आवाजों में जालिस शेरवानी के बोल हैं. धुन बनाई है साजिद वाजिद ने.

विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

त्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

वर्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आप

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि व्हिएतनाममध्ये डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, सांस्कृतिक पर्यटन यासह विविध क्षेत्रात सामंजस्य करार। राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय। पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी, आगामी रणनीतीबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक सुरू। देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात तेजी। आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणवर तीव्र बॉम्ब हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा। आता बातम्या विस्तृतपणे। भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखा परीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली। याविषयी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून।
1: संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना निवेदन देताना ते बोलत होते। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एका महिन्याच्या आत तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे। हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले। व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि व्हिजन ओशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे। इंडो पॅसिफिक क्षेत्रातही दोन्ही देशांचा दृष्टिकोन समान आहे। भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले।
2: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है। 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं। हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का वियतनाम में एक्सेस बढ़ेगा। हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई।
1: यावेळी शहरी व्यवस्थापन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं एकसमान चौकट तयार करण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिका आणि हो ची मिन शहराची पालिका यांच्या सामंजस्य करार करण्यात आला। भारतीय द्राक्षांची निर्यात आता व्हिएतनाममध्ये होणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर करण्यात आली। या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले। 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं। त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली। उद्या ते मुंबई दौऱ्यावर आहेत।
0: एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे। अर्थ विभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं। येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल। याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून।
3: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल। हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल। त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल। ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय। पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही। राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील। हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल। सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएस मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल। विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील।
0: पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालच्या नव्या सरकारचा शपथविधी 9 मेला कोलकाता इथल्या ब्रिगेड मैदानावर होणार आहे. सकाळी 10 वाजता शपथविधी समारंभाला सुरुवात होईल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समित भट्टाचार्य यांनी वार्ताहरांना सांगितलं. या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक होणार आहे. त्यात केंद्रीय निरीक्षक अमित शाह यांच्या देखरेखीखाली मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या घरी सुरू आहे. निवडून आलेल्या 80 पैकी 69 आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तमिळगा वेत्री कळघम आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला. सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी त्यांना 118 जागांची गरज आहे. काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे टीव्हीकेला बहुमतासाठी आणखी 5 आमदारांची गरज आहे. टीव्हीकेनं बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत मागितली आहे असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान टीव्हीकेला पाठिंबा द्यायला अण्णा द्रमुकनं नकार दिला आहे. दुसरीकडे काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे आणि त्यांनी द्रमुकचा विश्वासघात केल्याची टीका द्रमुकच्या प्रवक्ता कनिमोळी NVM सोमू यांनी केली. द्रमुकने कठीण काळात काँग्रेसची साथ दिल्याचं त्या म्हणाल्या. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची आज भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला. उपराष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. CBFC अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपत्ती यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. वेंपत्ती यांनी यापूर्वी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पंजाबच्या जालंधर इथं काल झालेल्या स्फोटाची जबाबदारी खलिस्तान लिबरेशन आर्मीनं स्वीकारली आहे. या स्फोटांची चौकशी सुरू असल्याची माहिती जालंधरच्या पोलीस आयुक्त धनप्रीत कौर यांनी दिली. आज ऑपरेशन सिंदूरचा वर्धापन दिन असल्यानं पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या पाकिस्तानच्या ISI योजनेचा हा एक भाग आहे असं त्या म्हणाल्या. पहिला स्फोट जालंधरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर आणि दुसरा स्फोट अमृतसरमध्ये लष्करी छावणीजवळ झाला होता. इराणबरोबरच्या चर्चांमध्ये प्रगती असल्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीचा सकारात्मक परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर दिसून आला. सेन्सेक्स आज 941 अंकांनी वधारून 77,959 अंकांवर बंद झाला. निफ्टी 298 अंकांची वाढ नोंदवून 24,331 अंकांवर स्थिरावला. जागतिक बाजारपेठेत कच्चं तेल 8% कोसळून बॅरलमागे $101 आसपास आलं. परकीय चलन बाजारपेठेत रुपया आज 68 पैशांनी वधारल्यानं $1 $94.61 मोजावे लागत होते. सोनं आणि चांदीही आज महाग झालं. सोन्याची किमती आज सुमारे 3,500 रुपयांनी महाग झाल्यानं 1 तोळा 22 कॅरेट सोनं 1,51,000 रुपयांनी तर 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,55,000 रुपयांना मिळत होतं. चांदी सुमारे 8,500 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो चांदीसाठी 2,56,000 रुपये मोजावे लागत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांचा सामना सुरू आहे. यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हैदराबादच्या 9 षटकात 2 बाद 107 धावा झाल्या होत्या. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि व्हिएतनाममध्ये डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात सामंजस्य करार. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी, आगामी रणनीतीबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक सुरू. देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात तेजी आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणवर तीव्र बॉम्ब हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: आपने ट्यून किया है विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 और न्यूज ऑन AIR इस ऐप पर. आइए सुनते हैं अगला कार्यक्रम चित्रलोक. कार्यक्रम चित्रलोक लेकर हम हाजिर हैं. मैं हूं आपकी रेडियो साथी पूजा नरानिया. आप सभी श्रोताओं का स्वागत करती हूं कार्यक्रम चित्रलोक में. और ये पहला गीत

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत. एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात विविध भारतीचं मुंबई केंद्र FM 102.8 आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. रात्रीचे 11:11 होत आहेत. आजची ही सभा इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटू उद्या सकाळी याच मीटर्सवर. शुभरात्री. जय हिंद.